0: देख ध्यान
1: जे को कहे कहे विचार
0: करते के करने नाय सुमार
1: दोल धर्म किया कपूत
0: संतोख छाप रोकिया चिंसुद
1: जे को बुचे होवे सचियार
0: डबले ऊपर खेते बार
1: धरती होर तरे होर होर
0: तिसे बार ठले खवन जोर
1: जी चरम का खेनाव
0: सबन लिखिया वर कलम
1: एओ लिख लिख जाने कोए
0: लिख लिखिया खेता होए
1: केते तन सियारियो रूप
0: Kete da chane konku
1: kita pasawe kokovao
0: tese hoi lakdariao
1: kurit kavan kaha vichar
0: varina java ekavar
1: jyotu pave se balikar
0: tu sada salamat nirankar
1: asanka japa sanka bao
0: asanka puja asanka taptao
1: asankurya muvet pat
0: asanka jogman rheodas
1: asank bhagagungyan vichar
0: asank Satya Sankadatar
1: Asang Sur Mugvaksar
0: Asang Kamon Liblayetar
1: Kurit Kavan Kaha Vichar
0: Varyana Java Ekavar
1: Jyotu Pave Sai Balikar
0: Tu Sada Salamat Nirankar
1: Asang Kamurara Makor
0: Asang Kachor Haramakor
1: Asang Kamar Kajai Chor
0: Asang Kalavad Hatiya Kamai
1: Asang Kapapi Pap Karajai
0: Asang Kuriya Kure Farai
1: Asang Malich Malvakai
0: Asang Kanindak Sukre Bar
1: Nanak Nichkai Vichar
0: Varin Java Ekavar
1: Jyotu Pave Sai Balikar
0: Tu Sada Salamat Nirankar
1: Asang Kanav Asang Katav
0: Agam Agam Asang Kalo
1: Asang Kare Sirbara Hoy
0: Akri Nam Akri Sala
1: Akri Gyangi Kunga
0: Akri Likinabalan Nibban
1: Akresan Sanjobekan
0: Jene Lake Tisurnae
1: Je Formae Tete Pai
0: Je Takita Tetanao
1: Vena Vena Ekotao
0: Kudurat Kavan Kavan